0: ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि आयपीएलमध्ये अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्ससह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंदूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेचे सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे काल निवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. यावेळी तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याचं चौहान यांनी नमूद केलं. काल 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना सरकार सकारात्मक असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही काम सरकार करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काल यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
1: सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्या त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय. आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.
0: दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय घेतला. सातारा गॅझेटच्या आधारे निर्णय घेण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात आलं. नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील देशातल्या पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून प्रतिदिन 28 टन वायूची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून केवा सुसबडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर मान्यवर व्यक्तींसह संबंधित अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचे थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनची सर्व केंद्र आणि यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांची संख्या 22 वर पोहोचली असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14

यांचा समावेश आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं असून त्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि 13 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संबंध भिवंडीतील एका कंपनीशी असल्याचं उघड झालं आहे. या विषारी दारूसाठी वापरण्यात आलेलं मिथेनॉल भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल कंपनीतून पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकत धडक कारवाई केली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत मिथेनॉलचा अंदाजे 6000 किलोसाठी साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अथवा त्याच्या खरेदी विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद आणि व्यवहारांचा तपशील कंपनीत उपलब्ध नाही. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीत मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्यासह 160 मान्यवर उपस्थित होते. नागरिकांना दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 1 लाखाहून अधिक किमतीचा संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर तांबोळी यांनी काल दिली. केंद्र सरकारनं पुढील 5 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली असून उद्यापासून तत्काळ ही माफी लागू होणार आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आणि कापूस उत्पादक शेतकरी कापूस मूल्य साखळीचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत नमूद केलं आहे. हंगामा व्यतिरिक्त लागू होणाऱ्या या माफीमुळे वस्त्रोद्योगासाठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासाठी आगळीवेगळी फार्मर ग्रुप लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट या 2 महिन्यांच्या कालावधीत पार पडणार आहे. मृदा आणि बीज व्यवस्थापन, पीक पद्धती आणि शेती तंत्रज्ञान, जैविक खाते आणि कीड रोग व्यवस्थापन, क्षमता बांधणी, प्रसार आणि तंत्रज्ञान वापर हे 4 टप्पे यामध्ये असतील. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19, 21-18 अशा गुणांनी काल पराभव केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इंडोनेशिया आणि चीन यांच्यात होणार असून या सामन्यातील विजेत्याशी भारतीय जोडीचा सामना होणार आहे. भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान विजेतेपदाची लढत होणार आहे. गुजरातनं राजस्थान रॉयल्सवर शुक्रवारी मात केली होती. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात पुढे वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या 2र्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 22 वर. भिवंडीतील कारखान्याचे धागेदोरे हाती. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आणि IPL अहमदाबाद इथं आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

100° एक मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी. कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी आणि आज मी तुमच्यासोबत आहे तुमची आरजे मैत्रीण अदिती. तर तुम्हा सगळ्यांचं या मनस्पर्शी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण कोणत्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, काय गप्पा मारणार आहोत हे सगळं काही सांगायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत. पण त्या अगोदर या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा गाण्याने करूया.

0: आता आपण ऐकणार आहोत एक व्यावसायिक कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: सर, सध्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्यात सुद्धा पोटाचा कॅन्सर होण्यामागे बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसतेय, तर या सगळ्यामागे कारण काय आहेत आणि हे आपण टाळू शकतो का?
3: कसं आहे की कॅन्सर म्हणजे काय, तर शरीर जेव्हा अनैसर्गिकरित्या वागायला लागतं त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का एखादी गोष्ट तुम्ही नैसर्गिकरित्या वापरली तर काही प्रॉब्लेम येत नाही. जोपर्यंत तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता तोपर्यंत काही होत नाही, पण निसर्गाच्या विरोधात तुम्ही जायला लागला तर मात्र शरीराचं वातावरण बिघडायला लागतं आणि मग शरीर अनैसर्गिकरित्या बिहेव करतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे जर का आपण बघितलं याच्यामध्ये नैसर्गिक पॅटर्न मध्ये, तर साधारण रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आपलं मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं. त्यानंतर 1 ते 3 लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. आणि आता बरेच जण झोपताना रात्री 1 आणि 2 वाजता झोपतात, मग त्यामुळे तुमचं मेंटल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही आणि फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण होत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आता आपण बघतो की फॅटी लिव्हर वगैरे प्रकार वाढत चाललेले आहेत, मग त्यासाठी लिव्हर क्लिन्झिंग करा आणि हे करा ते करा म्हणतात. पण बेसिकली तुम्ही त्याला स्वतःला काम करायला जर का वेळ दिला तर काही इतर गोष्टींची गरजच नाहीये. आणि लिव्हर हा शरीराचं पूर्ण वातावरण काय करत असतो, बॅलन्स करत असतो, आणि त्याला जर का प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर शरीर मात्र काय होतं, अननॅचरल बिहेव करायला सुरुवात करतो.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे.

0: वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
1: म्हणजे आता कसं होतं की म्हणजे लिव्हर जे आहे ते पचनासाठी काम करत असतं, पित्त सुद्धा पचनासाठी काम करत असतं, म्हणजे पोटामध्ये जे झालेलं ऍसिड आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम पित्त करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं जर का खाण्यामध्ये बघितलं तर आपण हल्ली प्रचंड केमिकल वापरतो, म्हणजे म्हणतो ना की धान्य वाढवण्यासाठी फर्टिलायझरचा वापर केला जातो, नंतर ते टिकत नाही म्हणून मग त्यासाठी पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो, जंतुनाशकांचा वापर केला जातो. आपण जे काही पॅक फूड खातो त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना प्रिझर्व्हेटिव्ह करण्यासाठी अनेक विषारी केमिकल आहेत, पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही, मग त्याचं प्रमाण बाबा लिमिट मध्ये ठेवा असं सांगितलं जातं. परंतु नंतर कोण टेस्टिंग करतं, त्याचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि तुम्ही जरी या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा शरीर मात्र ते काही ऍक्सेप्ट करत नाही, आणि मग त्यामुळे शरीर काय करतं, या सगळ्या गोष्टीला जाळून टाकायचा प्रयत्न करतं आणि एक्सेस ऍसिड तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग हे एक्सेस ऍसिड काय करणार आहे, पोटाला जाळून टाकणार आहे, आणि मग त्यांनी एक्सेस ऍसिडमुळे मग पोट काय होणार, इरिटेट होणार आहे, आणि मग त्याच्यातून अनवॉन्टेड ग्रोथ होणार, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा ही एक्स्ट्रा ऍसिडिटी जेव्हा वाढायला लागते बरोबर ना, त्यावेळेला शरीर त्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे पोटाच्या पुढे लहान आतड्यात त्याला एंट्रीज करू देत नाही, आणि मग अशा वेळेला आपण ऍसिडिटी कमी नाही करत, आपण काय करतो तो गाड तिथे अडवतोय म्हणून मग इथे ऍसिडिटी वाढते ना, तर त्या गाडलाच मारून टाका. मग एच पायलोरी प्रॉब्लेमॅटिक आहे बाबा, मग एच पायलोरीला मारून टाका, आणि मग तो एच पायलोरी तुम्ही म्हणजे इनहिबिट करून टाकला की मग ते सगळं ऍसिड जातं पुढे लहान आतड्यांमध्ये आणि ओव्हरऑल सगळ्याच आतड्याची वाट लागते आणि त्याच्यातून काय होतं, आतड्याचा कॅन्सर वाढत चाललेला आहे. खरं वास्तविक प्रायमरी लेवललाच ऍसिडिटी वाढायला लागली किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही जर का प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला तर मग तो सर्वांगीण विचार करेल याचा की बाबा मानसिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, शारीरिक पातळीवर कुठे प्रॉब्लेम होतोय, आणि त्याप्रमाणे जर का योग्य वातावरण शरीराचं बॅलन्स केलं तर आपल्याला कॅन्सर सारखा आजार सुद्धा टाळता येईल. इव्हन कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेमॅटिक पार्ट काय होतं की नुसतं ती गाठ कापून टाकणं, जाळून टाकणं, किमो देऊन किंवा रेडिएशन देऊन हे करत राहण्यापेक्षा शेवटी नवीन गाठी येत राहतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कॅन्सर होण्यासाठी शरीरातलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते रिपेअर करत नाही तोपर्यंत काही तुम्हाला कॅन्सरवर विजय मिळवता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला जर का टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूया ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

मंडळी, आता ना एप्रिल मे महिन्याची सुट्टी तशी संपत आली आहे, म्हणजे आता शाळा सुरू होतील काहीच दिवसात. आज 31 मे आहे, आज शेवटचा दिवस आहे मे महिन्यातला, आणि सुट्टी आता अजून 10-15 दिवसाची बाकी असेल. पण ही सुट्टी काही आणि या सुट्टीतल्या आठवणी इतकी, म्हणजे ही लाघवी सुट्टी असते की ही सुट्टी काही सोडता सोडवत नाही. पण आत्ताची सुट्टी आणि आधीच्या काळातली 90-च्या दशकातली वगैरे सुट्टी आणि त्यातली मजा ही फार वेगळी आहे. आणि हे सगळं जर अनुभवायचं असेल ना, तर एक खूप सुंदर चित्रपट आहे जो मी नुकताच पाहिला आणि मला फार आवडला. तर मला असं वाटलं की या चित्रपटाबद्दल तुम्हाला सुद्धा सांगावं. हा चित्रपट आहे एप्रिल मे 1999. तर हा चित्रपट आहे ना, आपल्याला त्या काळात घेऊन जातो. कसं आहे म्हणजे, उन्हाळी सुट्टी म्हटलं की डोळ्यासमोर आपल्या येतात ते गावातल्या गल्ल्या, आंब्यांचा रस, विहिरीत पोहणं, आईस गोळा, बर्फाचा गोळा खाणं, मित्रांसोबत मस्ती करणं. आणि एप्रिल मे 1999 जे आहे ते तो चित्रपटसुद्धा आपल्याला त्याच काळात घेऊन जातो. हाच काळ आपल्याला परत अनुभवायला लावतो. हा मला वाटतं हा केवळ एक चित्रपट म्हणून आपण बघत नाही, तर प्रत्येकाच्या बालपणात डोकावून पाहण्याची आपल्याला एक संधी मिळते या चित्रपटातून. तर नेमका चित्रपट काय आहे, कोण अभिनेते आहेत, कोण कलाकार आहेत, कोणी बनवलेला आहे चित्रपट, ते सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे एकत्र हा 100% 1 MHz वर FM गोल्ड.

0: गोल्ड खरा सोना।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे।
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
3: सर फ्री ट्रिप टू दुबई,
4: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू,
5: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
4: मग काय करू,
5: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
4: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
5: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
0: गोल्ड खरा सोना।
6: एप्रिल मे 1909 हा जो चित्रपट आहे त्याची कथा 1999 उन्हाळ्यातली आहे। तीन जीवलग मित्र कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची ही कथा आहे। कृष्णाची भूमिका साकारली आहे आर्यन मेघनजी याने, प्रसादची भूमिका साकारली आहे श्रेयस थोरात याने आणि सिद्धेशची भूमिका साकारली आहे मंथन काणेकर याने। तर हे तिघे आठवीत शिकतायत, वर्षभर अभ्यास परीक्षा कुटुंबातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ते उन्हाळी सुट्टीत धमाल करायच्या अनेक योजना आखतात। त्यांच्या मनात स्वप्न आहेत की क्रिकेट खेळायचंय, गावातल्या प्रत्येक गल्लीत जायचंय, समुद्रकिनारी पोहायचंय आणि आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण या सुट्टीत घालवायचेत। पण या स्वप्नांना धक्का देणारा एक निर्णय प्रसाद या तिघांपैकी एक जो आहे प्रसाद त्याच्या वडील घेतात। तो निर्णय म्हणजे काय आणि त्यामुळे या तिघांचं आयुष्य कसं बदलतं हे सुद्धा सांगणार आहे। ऐकत रहा 100.1 MHz वर।

तर मंडळी आपण बोलतोय एप्रिल मे 99 या चित्रपटाविषयी. तर आपण इथवर आलो होतो की तिघं मित्र आहेत, कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि प्रसादचे बाबा. या म्हणजे या तिघांचा प्लॅन आहे की मस्तपैकी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये हे करायचं, ते करायचं, ते करायचं. पण प्रसादचे बाबा काहीतरी एक निर्णय घेतात आणि त्यामुळे सगळ्यांच्याच स्वप्नांना धक्का लागतो. तर हा निर्णय कोणता आहे? तर प्रसादला इंग्रजी शिकवण्यासाठी 2 महिन्यांसाठी त्याला मुंबईला पाठवायचं ते ठरवतात. आणि ही बातमी ऐकताच तिघांच्या सुट्टीच्या योजना मोडून पडतात. कृष्णा आणि सिद्धेश यांना प्रसादशिवाय ही सुट्टी अपुरी वाटते, त्यामुळे ते प्रसादच्या वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि मग या असंच सगळं जे सुरू असतं, त्याचवेळी एका चौथ्या पाहुणीची या गावात एंट्री होते. आणि ही कोण आहे आणि हिच्या एंट्री झाल्यानंतर काय घडतं हेही सांगणार आहे. ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड.

तर कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद या तिघांमध्ये आता चौथ्या एका पाहुणीची एंट्री झालेली आहे आणि ती आहे जाई, जिची भूमिका साकारली आहे साजिरी जोशी हिने. तर पुण्यात शिकणारी, इंग्रजीमध्ये खूप हुशार असलेली मुलगी, प्रसादला अचानक यावरून एक कल्पना सुचते की जर तो जाईकडून इंग्रजी शिकला तर त्याला मुंबईला जाण्याची गरजच पडणार नाही, आणि तो ही कल्पना त्याच्या वडिलांसमोर मांडतो आणि त्या एका अटीवर त्याचे वडील त्याला मुंबईला न पाठवायला तयार होतात. पण जाईने जर इंग्रजी शिकवायचं आहे तर त्या बदल्यात तुम्ही तिघांनी तिला गावातली प्रत्येक ठिकाणं दाखवायची हे ठरतं आणि यावरून मग पुन्हा या तिघांमध्ये थोड्या कुरबुरी होतात. सुरुवातीला कृष्णा आणि सिद्धेशला ही कल्पना अजिबात आवडत नाही. त्यांना वाटतं की त्यांच्या गटात आता चौथ्याला जागा नाही आहे, विशेषतः ती एक मुलगी आहे, कारण ही तिघं मुलं अशी थोडी दाखवलेली आहेत की त्यांना मुलींचा फार राग येतो. म्हणजे मुली अशाच असतात, आता ते आठवीतली ती मुलं आणि तेव्हा ते वाटणाऱ्या काही भावना आहेत, तर तसे ते दाखवलेत की या मुली अशाच असतात, हे अशाच करतात, आणि त्यातून ते सगळं येत असतं की आपल्या गटात एखादी मुलगी येते, त्यामुळे तिघे जाईला जास्त महत्त्व न देता तिला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण जाईचं निरागस आणि उत्साही व्यक्तिमत्व हळूहळू त्यांचं मन जिंकतं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: गोल्ड, खरा सोना।
1: सर पर्सनल लोन ऑफर है।
2: पुनः ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई।
2: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TIAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
4: एप्रिल मे 1999 या चित्रपटाविषयी आपण बोलतोय। हा चित्रपट मध्यावर एका वेगळ्या वळणावर येतो। जाईच्या आगमनामुळे तिच्या तिघांच्या नात्यात बदल होतो। जुन्या मित्रांना असुरक्षितता जाणवत असते, आमची घट्ट मैत्री कुणी हिरावून तर घेत नाहीये ना असं वाटत असतं। भांडणं, गैरसमज, रुसवे फुगवे या सगळ्यातून त्यांचं नातं कसोटीत चाचपडतं। पण एक यातला एक विशेष प्रसंग लक्षात राहतो। कृष्णा एका क्रिकेट सामन्यात हरतो आणि रागाच्या भरात मित्रांवर चिडतो। त्यावेळी जाई त्याला शांत करते आणि म्हणते, मैत्री म्हणजे फक्त जिंकणं नाहीये, हरल्यावरही एकत्र राहणं हेच खरं नातं असतं। हा संवाद मनात घर करू हा त्याच्या मनात घर करून जातो आणि आपल्याही मनात हा घर करून राहतो। आणि हे हळूहळू हे चौघे सुद्धा एकत्र येतात, गावभर फिरतात। हरिहरेश्वरचा समुद्र किनारा, गावातली शाळा, मासळी बाजार, मंदिराच्या प्रदक्षिणा मार्ग या सगळ्या ठिकाणी त्यांच्या आठवणी रुजतात। चित्रपटात आहे ना एका आजीची, एक आजी सुद्धा आहे। सर्वात भावनिक आणि गहिरे क्षण या आजीच्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात निर्माण होतात। ही आजी केवळ एक पात्र नाही आहे, तर ती त्या मुलांसाठी प्रेमाची, ज्ञानाची शिदोरी आहे। ती त्यांना खूप गोडगोड शब्दात, सहज सोप्या, त्यांना कळतील अशा भाषेत जीवनाचं खूप मोठं काहीतरी तत्वज्ञान किंवा जीवनाचे धडे देते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकदा ती त्या मुलांना म्हणते की जीवन म्हणजे नदीसारखं आहे, कधी शांत कधी प्रवाही। मैत्री ही त्या नदीतल्या नावेसारखी आहे, एकमेकांना धरून ठेवलं तर प्रवास सुंदर होतो। हा संवाद फक्त मुलांनाच नाही तर आपल्याला सुद्धा विचार करायला लावतो। आजीची उपस्थिती त्या चित्रपटातली ही केवळ मार्गदर्शनापुरती नाहीये, तर ती या मुलांच्या भावना समजून घेते। तिघांच्या जेव्हा भांडण होतं तेव्हा ती त्यांना समजावते, त्यांचे गैरसमज दूर करते। तिच्या सौम्यपणा तिच्यात जो आहे, आणि तरीसुद्धा ती ठामपणे काहीतरी सांगत असते, आणि त्यामुळे या मित्रांमध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होतो।

कृष्णा प्रसाद आणि सिद्धेश यांच्या आयुष्यात जाई येते तेव्हा त्यांना एकमेकांविषयी असलेला हेवा, भीती आणि असुरक्षितता जाणवत असते. सुरुवातीला तिघे जाईला स्वीकारत नाहीत. हळूहळू तिघांना समजतं की तिची उपस्थिती त्यांच्या नात्यात गोडवा आणतीये, कारण या जाईच्याच माध्यमातून ना त्यांना खऱ्या मुली कशा असतात आणि जर एखादी स्त्री आयुष्यात असेल तर किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला नव्याने कळतात असं सगळं त्यांना कळतं. आणि हा प्रवासच आहे ना, हा खूप खूप देखणा प्रवास या चित्रपटात मांडलेला आहे. मैत्री म्हणजे फक्त दोघांमधलं बंधन नाही तर त्यात नवे लोकही येऊ शकतात हे त्यांना ते शिकवतं. चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात ते चौघे सुद्धा एका प्रसंगातून जातात आणि त्यामुळे त्यांची मैत्री आणखी दृढ होते. भांडण, गैरसमज, अश्रू या सगळ्यातून ते समजून घेतात की खरी मैत्री ही त्याग आणि समजूतदारपणावरच उभी असते. आता या चित्रपटाचं मला ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत तर त्या म्हणजे या चित्रपटाचं छायाचित्रण अतिशय कमाल, म्हणजे डोळ्यांना सुख देणारा असा हा चित्रपट आहे. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचे जे लोकेशन्स आहेत, जी ठिकाणं आहेत, ती कॅमेऱ्यात खूप सुंदर रीतीने टिपली गेली आहेत. समुद्र किनारे, गावातल्या गल्ल्या असू देत, हिरवाईनी नटलेलं जी निसर्गरम्य दृश्य असतील ती, विहिरीचे जे शॉट्स आहेत किंवा गावातली घरं, हे खूप सुंदर रीतीने सगळं टिपलं गेलेलं आहे. त्यानंतर या ज्या चित्रपटातलं जे गाणीसुद्धा आहेत ती सुद्धा खूप छान आहेत. मन जाई जाई तर हे जे गाणं आहे ते तर मनात घरच करून जातं, कारण ह्या पात्राचं सुद्धा नाव जाई आहे आणि जाई याचा दुसरा अर्थसुद्धा असा आहे की आपण जातोय, असं तिकडे ओढले जातोय, असं सगळं हे खूप सुंदर जुळून आलेलं आहे. अतिशय गोड देखणा असा चित्रपट आहे. गावातली बोलीभाषा, साधे आणि हृदयस्पर्शी असे संवाद या चित्रपटात आहेत. आणि हीच चार जणं आहेतच, त्यानंतर त्या आजीचं पात्र आहे आणि त्याचसोबत जे बाकीचे दाखवले आहेत ना, जाईची काकी, ती फॅमिली, त्यांचं कुटुंब आणि आणखी या चौघांच्या बहिणी असतील, या तिघांच्या बहिणी असतील त्या, तर सगळ्यांच्याच अभिनयात एक साधेपणा आहे आणि त्यामुळे ना तो खूप खरी माणसं आहेत अशी भूमिका कोणीतरी करतंय, काहीतरी खूप अभिनय करतंय असं नाही वाटत, अगदी मनात घर करून जातात सगळ्यांचेच जे काही प्रसंग आहेत ते. तर असा खूप सुंदर चित्रपट आहे. आणि अजून एक या चित्रपटातलं माझ्या लक्षात राहिलं असं की जाईला कावळा शिवतो असं म्हणतात, तर ह्या मुलांना माहितीच नसतं की कावळा शिवणं म्हणजे काय. आणि मग त्यातून मग त्यांना जेव्हा कळतं की कावळा शिवणं म्हणजे पाळी येणं मुलीला, आणि मग ते म्हणजे नेमकं काय असतं, तर हा सुद्धा एक खूप गोड असा तो पूर्ण एक तो सिक्वेन्स आहे त्या या प्रसंगाचा, तो फार गोड असा चित्रित केलेला आहे. त्यानंतर त्या वयात हे तिघं पण त्या जाईकडे ओढले जातात, प्रेमात पडतात, अबोल प्रेम असतं ते, मैत्री, सगळं सगळं हे खूप सुंदर रीतीने दाखवलं आहे त्या चित्रपटामध्ये. त्यामुळे एकदा तरी जेव्हा वेळ असेल तेव्हा हा चित्रपट आपण पाहू शकतो. आंतरजालावर हा चित्रपट उपलब्ध आहे. याची गाणीसुद्धा व्हिडिओच्या मार्फतसुद्धा उपलब्ध आहेत, त्यामुळे कोकण, हरिहरेश्वर या सगळ्याचीच सफरसुद्धा आपल्याला ते पाहून करता येईल. या चित्रपटात अशी रात्री मस्त आपण जे गावात असताना सुट्ट्यांमध्ये आपण याच्यावर झोपतो, चांदणं पाहत टॅरेसवर झोपतो ते आहे, गावात कशा मैफिली रंगतात, पेप्सी खाल्ली जाते, रानमेवा खाल्ला जातो आणि मग भूतांच्या गोष्टी सांगितल्या जातात, ह्या अतिशय मनात घर करून जाणाऱ्या अशा सुंदर सुंदर गोष्टी या चित्रपटात खूप खूप परिणामकारकतेने दाखवलेल्या आहेत, त्यामुळे हा चित्रपट नक्कीच मनात घर करून जातो.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी। कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर, आणि या सफरीत मी आहे तुमच्या सोबत, तुमची आरजे मैत्रीण अदिती। तुम्हा सगळ्यांचं रंजक सफर मध्ये मनपूर्वक स्वागत। तर मंडळी, आज आपण कशाच्या सफरीवर निघणार आहोत, काय गमती जमती जाणून घेणार आहोत, काय गप्पा असणार आहेत सगळं सांगणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात एका गाण्याने करूया।

तर मंडळी, आपल्या विश्वात ना अशा काही अद्भुत चमत्कारिक अशा गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला ना फार कौतुक आश्चर्य असं सगळंच वाटतं. तर तशीच एक गोष्ट आहे मेक्सिकोमधली. तिथे चिचेन इत्झा या शहरामध्ये कुकुलॅन मंदिर आहे आणि तिथे काहीतरी असं आश्चर्यकारक आहे, त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. ते काय आहे ते या गाण्यानंतर ऐकूया.

0: गोल्ड खरा सोना।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
4: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
3: सर फ्री ट्रिप टू दुबई,
4: यार हे सुद्धा ब्लॉक।
5: यार कितीदा ब्लॉक करू,
6: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
5: मग काय करू,
6: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। टीआरएआय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।

0: FM Gold, खरा सोना।
1: तर मंडळी आपण मेक्सिकोतल्या एका मंदिराविषयी जाणून घेतोय की जगात अशी अनेक रहस्यमय मंदिरं आहेत आणि हे जे मंदिर आहे ना ते मेक्सिकोमधील चिचेन इत्झा या प्राचीन शहरात आहे। कुकुलकॅन मंदिर असं याचं नाव आहे। जगातलं सर्वात जुनं आणि आश्चर्यकारक मंदिरांपैकी हे एक मानलं जातं। हे मंदिर प्राचीन माया संस्कृतीच्या म्हणजे तेव्हाचं इंजिनिअरिंग आणि खगोलशास्त्रीय ज्ञानाचं एक उत्तम उदाहरण आहे। दुरून पाहिलं तर हे मंदिर एखाद्या पिरामिडसारखं दिसतं आणि या मंदिराचं सर्वात मोठं

वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वर्षातून काही ठराविक दिवशीच याच्या पायऱ्यांवर एक अवाढव्य साप सरपटताना दिसतो. आता हे असं का होतं, नेमका हा प्रकार काही आहे हे सांगणार आहे, त्यामुळे ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड.

तर मंडळी आपण मेक्सिकोमधल्या कुकुलकॅन मंदिराविषयी बोलतोय आणि याच्या पायऱ्यांवर एक अवाढव्य साप सरपटताना दिसतो वर्षातून काही ठराविक दिवशी. आता वास्तविक पाहता हा कोणताही अंधविश्वास नाही आहे. मग काय आहे तर प्राचीन विज्ञानाचा हा चमत्कार आहे. जेव्हा सूर्यप्रकाश एका विशिष्ट कोनातून या पिरामिडवर पडतो तेव्हा प्रकाश आणि सावलीचा असा काही खेळ रंगतो की मंदिराच्या पायऱ्यांवर हुबेहूब सापासारखी आकृती तयार होते. हा नजारा पाहताना असं वाटतं की जणू एखादा विशाल सापच हळूहळू पायऱ्यांवरून खाली उतरतोय. हा देखावा इतका अद्भुत आणि अंगावर काटा आणणारा सुद्धा असतो. लोक याला चमत्कारापेक्षा कमी मानत नाहीत. वर्षातून केवळ काही ठराविक दिवसांसाठीच हा नजारा पाहायला मिळतो आणि तो पाहण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक तिथे गर्दी करतात. इतिहासकारांच्या मते हजारो वर्षापूर्वी माया संस्कृतीच्या लोकांनी या मंदिराची निर्मिती केली होती. त्या काळातले लोक खगोलशास्त्र आणि गणितात अत्यंत पारंगत होते. त्यांनी या मंदिराची रचना अशी केली होती की सूर्याची दिशा आणि ऋतू बदलांचा थेट प्रभाव मंदिरावर व्हायचा. स्थानिक नागरिक आणि अभ्यासकांच्या मते ही घटना वसंत आणि शरद हे ऋतू संपतानाच्या वेळी सर्वात स्पष्ट दिसते. या दिवसात दिवस आणि रात्र दोन्ही समान कालावधीचे असतात आणि याच काळात सूर्यकिरणं मंदिराच्या रचनेला अशा प्रकारे स्पर्श करतात की ही अद्भुत आकृती तयार होते. माया संस्कृतीमध्ये कुकुलकॅन यांना पंखाचा साप म्हणजेच सर्पदेवता मानलं जातं. त्यांच्या श्रद्धेनुसार ही देवता पृथ्वी आणि आकाश यांना जोडण्याचं काम करतात. जेव्हा पायऱ्यांवरून साप खाली उतरतानाचा भास होतो तेव्हा देव कुकुलकॅन स्वतः पृथ्वीवर अवतरत असल्याचा भास निर्माण होतो आणि यालाच तिथे त्या संस्कृतीमध्ये कुकुलकॅन हा देव स्वतः पृथ्वीवर अवतरतोय याचा संकेत सुद्धा मानला जातो. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही उपकरणांशिवाय इतकी अचूक वास्तुकला कशी काय उभारली गेली असेल याचं रहस्य वैज्ञानिक आणि इतिहासकारांना अजूनही उलगडलेलं नाही आहे. तर अशा अद्भुत गोष्टी आपल्या जगामध्ये आहेत. आता यावरच आजचा पहिला प्रश्न विचारती आहे. काही नाही, तुम्हाला अगदी साध्या सरळ सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की कुकुलकॅन हे मंदिर आहे ते कोणत्या देशात आहे. कुकुलकॅन हे मंदिर कोणत्या देशात आहे, कोणत्या शहरात आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि उत्तर कळवण्यासाठीचे क्रमांक आहेत 4515 4134 आणि 4515 4135.

एक ज्वालामुखी आहे, जगातल्या सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखी तो आहे, आणि तो सध्या हवाईचा नकाशा बदलतोय. 75,000 घन किलोमीटरचा लाव्हाचा साठा आहे. हवाई बेटावरची जी प्रसिद्ध मौना लोआ हा वस्तुमान आणि आकाराच्या दृष्टीने पृथ्वीवरील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीविषयी तुम्हाला सांगणार आहे नेमकं तिथे काय घडतंय आणि त्यामुळे हा जो हवाईचा नकाशा आहे तो कसा काय बदलतोय ते सगळं सांगणार आहे.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू,
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो,
3: मग काय करू.
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
5: गोल्ड खरा सोना.
6: तर मंडळी, मी प्रश्न विचारला होता की ते कुकुलकॅन जे मंदिर आहे ते कोणत्या शहरात आहे, कोणत्या देशात आहे, तर ते आहे मेक्सिको सिटीमध्ये. आणि बरोबर उत्तर दिलेल्या श्रोत्यांची नावं आहेत दीपाली विचारे, अनिल चाचड, सुनीता व्यवहारे, मुरेश्वर धायमोडकर, मिलिंद चाफेरकर, काशीनाथ क्रमवंत आणि मिलिंद टिपणीस. तर सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तर आता मी तुम्हाला जी मगाशी माहिती सांगत होते, ज्या ज्वालामुखीविषयी सांगत होते, ते पुन्हा सांगते की हवाई बेटावर प्रसिद्ध मौना लोआ हा वस्तुमान आणि आकाराच्या दृष्टीने पृथ्वीवरचा सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे. हा महाकाय ज्वालामुखी त्याच्या प्रवाही बेसाल्टिक उद्रेकांमुळे शेकडो हजारो वर्षांपासून हवाईचा भूप्रदेश सातत्याने बदलतोय, त्यामुळे हवाईचा नकाशा सुद्धा बदलतो. USGS म्हणजेच युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे यांच्या अहवालानुसार मौना लोआ हा जगातल्या इतर कोणत्याही ज्वालामुखीपेक्षा आकाराने अत्यंत विशाल आहे. जरी हा ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून 4 किलोमीटर उंच दिसत असला तरी

त्याचा खरा विस्तार समुद्राच्या तळाशी लपलेला आहे. याचा समुद्राखालच्या समुद्राखालचा जो भाग तब्बल 5 किलोमीटर आहे त्याच्या खाली समुद्राच्या तळापर्यंत जातो. मौना लोआच्या अवाढव्य वजनामुळे समुद्राचा तळ आणखी 8 किलोमीटर खाली दबला गेलाय. जर या ज्वालामुखीच्या मूळ तळापासून आपण मोजलं तर त्याची एकूण उंची तब्बल 17 किलोमीटर भरते. म्हणजेच मूळ तळापासून मोजल्यास हा ज्वालामुखी जगातला सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टपेक्षा सुद्धा खूप मोठा आहे.

तर मंडळी, मी त्या ज्वाला विषयी विषयी सांगते तुम्हाला. तर जो माउंट एव्हरेस्ट पेक्षा सुद्धा खूप उंच आहे, मौनालोआचा एकूण आकार सुमारे 75,000 घन किलोमीटर खडकांचा असल्याचा अंदाज आहे. हा ज्वालामुखी हवाई बेटाचा तब्बल 51% भाग व्यापतो. हवाईयन ज्वालामुखींच्या वैशिष्ट्यानुसार यात मोठे भीषण स्फोट होत नाहीत. संथ गतीने वाहणारा लावा बाहेर पडतो या ज्वालामुखीतून. यामुळे याला घुमटासारखा विस्तीर्ण आकार प्राप्त झालाय. या ज्वालामुखीचा इतिहास अत्यंत सक्रिय राहिलेला आहे. 1843 पासून आतापर्यंत मौनालोआचा 34 वेळा उद्रेक झाला. 1950 पूर्वी दर 3-3.5 वर्षांनी याचा उद्रेक होत होता. याच वर्षात शेवटचा उद्रेक नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे शेवटचा उद्रेक जवळपास 2022 झालाय नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. आणि याच्या शिखरावर 6 चौरस किलोमीटर आकाराचे एक मोठं विवर आहे, जे उद्रेकादरम्यान लावाच्या तलावानं पूर्णपणे भरून जातं. हा जो ज्वालामुखी आहे त्याचा हवाई बेटावरचा जे हवामान आहे, परिसंस्था आहे आणि मानवी वस्त्यांवर सुद्धा प्रभाव पडतो. याच्या अवाढव्य वजनामुळे पॅसिफिक महासागराचा तळ अनेक किलोमीटर खाली खचला गेलाय. या ज्वालामुखीमुळे आसपासच्या परिसराला लावाचे लोंढे, वारंवार होणारे भूकंप आणि व्हॉग म्हणजेच ज्वालामुखीमुळे पसरणारे विषारी धुकं अशा मोठ्या नैसर्गिक संकटांचा सुद्धा सामना करावा लागतो. तर असा एक ज्वालामुखी या जगात आहे. पण त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ज्वालामुखीमुळे त्या हवाई बेटाचा नकाशा सतत बदलतोय. तर हे ऐकणं जरा अद्भुत आहे आणि थोडं रंजक, रहस्यमयीपेक्षा पण थोडं चमत्कारिक म्हणा किंवा आश्चर्य निर्माण करणार म्हणा असं वाटतं. त्यामुळे ही गोष्ट सांगितली. तुम्हाला इथेच आजच्या कार्यक्रमातला आपला शेवटचा प्रश्न विचारते. काही नाही, या ज्वालामुखीचं नाव सांगा. मी खूपदा उच्चारलं ते आता नाव, तर तुम्हाला लगेचच सांगता येईल. तर मी ज्या ज्वालामुखीविषयी आज सांगितलं त्याचं नाव काय आहे ते तुम्ही मला कळवा.

तर मंडळी, मी प्रश्न विचारला होता की जो जगातला सगळ्यात मोठा ज्वालामुखी आहे ज्याविषयी मी तुम्हाला सांगितलं त्याचं नाव काय आहे, आणि त्याचं बरोबर उत्तर आहे मौना लोआ। तर हा जो ज्वालामुखी आहे तो जगातला सर्वात मोठा ज्वालामुखी आहे, आणि ज्याच्या वेगवेगळ्या हालचालींमुळे तो हवाईचा नकाशा बदलतोय। तर बरोबर उत्तर दिलेल्या श्रोत्यांची नावं आहेत दीपाली विचारे, काशीनाथ क्रमवंत, शुभलक्ष्मी मस्तकार आणि प्रमोद राऊत। तर सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक अभिनंदन, आणि आज आपण या कार्यक्रमात गोल्डवर इथेच थांबतोय, पण आपण पुन्हा लवकरच भेटू, त्यामुळे ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड।

0: हेठळ सरकार भारतना अमूल्य वारसानुं जतन करवा माटे सतत प्रयासरत। हीटवेवनी स्थितिमां नागरिकोने पोतानुं ध्यान राखवा प्रधानमंत्रीए अपील करी। एडमिरल कृष्ण स्वामीनाथने आजे नौकादळना 27મા વડા તરીકેનો કાર્યભાર સંભાળ્યો। મધ્યપ્રદેશમાં માદા ચિત્તા અને ત્રણ બચ્ચાને કુનો રાષ્ટ્રીય ઉદ્યાનમાં મુક્ત કરાયા। અમેરિકાના રાષ્ટ્રપતિ ટ્રમ્પે આશા વ્યક્ત કરી કે અમેરિકા અને ઈરાન પરમાણુ કરાર કરવાની નજીક। અને આઈપીએલ ક્રિકેટમાં આજે અમદાવાદના નરેન્દ્ર મોદી સ્ટેડિયમ ખાતે ગુજરાત ટાઇટન્સ અને રોયલ ચેલેન્જર્સ બેંગલુરુ વચ્ચે મુકાબલો। આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા।
1: આકાશવાણી મુંબઈ। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी यांनी तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं।
2: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है। पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले। इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
1: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलखडी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला। ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत। त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले। या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला। आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली। आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। या निमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं। अलीकडे झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले। या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्त्व त्यांनी सांगितलं। देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली। आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले। नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली। याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं। जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो। नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते

तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो, असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवास बंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद.